ਥੰਬ ਸੁਮੰਤਾ ਥੰਬ ਵਿਰੇਰਥ ਥੰਬ ਸੁਮੰਤਾ ਥੰਬ ਵਿਰੇਰਥ ਹੀ ਨਗਰਜਨਾਂची ਆਰਤ ਪ੍ਰਾਰਥਨਾ ਸ਼੍ਰੀਰਾਮਾਚਾ ਰਥ ਅਡਵੂ ਸ਼ਕਲੇ ਨਾਹੀ ਬੰਧੂ ਲਕ਷್ਮਣ ਆਣੀ ਪਤਨੀ ਜਾਨਕੀ ਯੰਚਾਸਹ ਸ਼੍ਰੀਰਾਮ ਅਯੋਧ्याच्या ਬਾਹਰ ਪਡਲੇ ਯਾ ਰਾਤ੍ਰੀ ਅਯੋਧ्यातल्या ਕੁਠਲ्याही ਘਰੀ ਅਗ੍ਨੀ ਪ੍ਰਦੀਪਤ ਝਾਲਾ ਨਾਹੀ ਦਿਵੇ ਲਾਗਲੇ ਨਾਹੀਤ ਅੰਨ ਹੀ ਸ਼ਿਜਲੇ ਨਾਹੀ उदक नहींस समुद्रासारखी ती रघुनगरी भकास झाली। श्रीरामाने सीमेबाहेर गेल्यावर अयोध्येच्या दिशेला मुख करून तिला अभिवादन केलं आणि तिथपर्यंत आलेल्या नागरिकांना निरोप दिला। रथ मार्ग आक्रमू लागला। श्रीराम गंगातीरी शृंगवेरपुरास आले। निषादाधिपती गुहाने श्रीरामाचं दर्शन घेतलं आणि अत्यंत भक्तीने त्यांचं आदरातिथ्य केलं। ती रात्र सर्वांनी एका इंगुदी वृक्षाखाली काढली। दिवस उजाडल्यावर गुहाने नौका सिद्ध केली। श्रीरामाने सुमंताला अयोध्येला परत जाण्याची आज्ञा केली। आपण सीता लक्ष्मणासह नौकेत चढले। नावाडी बल्लवू लागले, लाटा आदळू लागल्या। गुहासह त्याचे नावाडी गाऊ लागले, नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू। श्री रामाचे नाम गातया, श्री रामाला पार करू। जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी। ही दैवाची उलटी रेख, ही दैवाची उलटी रेख, माथा वरचा ढळवू मेघ। भाग्य आपुले आपुल्या हाते, आपुल्या पासून दूर करू। नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू। श्री विष्णूचा हा अवतार, श्री विष्णूचा हा अवतार, भवसिंधूचा करितो पार। तारक त्याला तारुन नेव, पदस्पर्शाने सर्वतरू। नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू। नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू। श्री रामाचे नाम गातया, श्री रामाला पार करू। जिकडे जातो राम नरेश, जिकडे जातो राम नरेश, सुभग सुभगतो दक्षिण देश। आईल अयोध्या पडे अहल्या, पैल उगवतील कल्पतरू। श्री रामाचे नाम गातया, श्री रामाला पार करू। कर्तव्याची धरुनी कास, राम स्वीकरी हा वनवास। दासच त्याचे आपण कामग, कर्तव्यासी परत सरू। श्री रामाचे नाम गातया, श्री रामाला पार करू। अतिथि असो वा असोत राम, अतिथि असो वा असोत राम, पैल लाविणे अपुले काम। भले बुरे ते राम जाणता, आपण अपुले काम करू। नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे ऊर भरू। गंगे तुझहा मंगल योग, गंगे तुझहा मंगल योग, भगीरथ आणि तुझा जलौग। त्याचा वंशज नेसी तूही, दक्षिण देशा अमर करू। श्री रामाचे नाम गातया, श्री रामाला पार करू। पावन गंगा पावन राम, पावन गंगा पावन राम, श्री रामांचे पावन नाम। त्रिदोष नाशी प्रवास हा प्रभु, नाविक आम्ही नित्य स्मरू। श्री रामाचे नाम गातया, श्री रामाला पार करू।